नमस्कार मित्रांनो, खामगावची ओळख कार्यक्रमामध्ये आपले आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. मी तुमची आवडती प्रगती. खामगाव हे रायगड जिल्ह्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेले सुंदर गाव आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे 1000 आहे. खामगाव मध्ये बघण्यासारखी खूप प्रसिद्ध ठिकाणे आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर स्वजन जागृती केंद्र, सुंदरशी नदी आहे इकडे, खूप सारी मंदिरे आहेत. त्यापैकी एक मंदिर म्हणजे काळभैरवाचे मंदिर, हे गावचे ग्रामदैवत आहे. चला तर आपण जाणून घेऊया एका गावकऱ्याकडून या मंदिराची प्रसिद्धी.

0: नमस्कार भाऊ.
1: नमस्कार.
0: आपलं नाव काय?
1: अक्षय शिर्के.
0: तुम्ही इथले रहिवासी आहात?
1: हो, आम्ही इथले रहिवासी आहोत.
0: आम्हाला तुमच्या मंदिराबद्दल काही माहिती सांगू शकाल का?
1: हो, सांगतो की आमच्या गावचे ग्रामदैवत काळभैरव हे आहे. देवळाच्या शेजारच्या परिसरात रहाट आहे.
0: मग रहाट म्हणजे काय?
1: रहाट म्हणजे देवराई वनस्पतीचे जंगल होते. त्या ती वनस्पती औषधी होती. तिला तोडू नये म्हणून तिला देवाचे स्थान देण्यात आले, म्हणून तिला रहाट असे म्हणते.
0: या देवावर तुमची खूप श्रद्धा आहे.
1: हो,
0: धन्यवाद भाऊ, आपण खूप चांगली माहिती सांगितल्याबद्दल. आपला दिवस शुभ जाऊ.

0: चला तर मित्रांनो, आता आपण जात आहोत मंदिरामध्ये, मंदिराच्या पुजाऱ्यांजवळ. नमस्कार पुजारीजी.
1: नमस्कार.
0: आम्ही या मंदिराला भेट देण्यासाठी आलेलो आहोत, तर आम्हाला मंदिराबद्दल थोडक्यात माहिती सांगा.
1: हा नक्कीच. हे मंदिर 150 वर्षापूर्वीचे आहे, पण आता नवीन बांधलं आहे. याची स्थापना 2 जून 2014 रोजी झाली.
0: पुजारीजी, मंदिरात आरती केव्हा असते?
1: हा, मी मगाशी विचारायचं सांगून गेलो. दर सोमवारी इथे या मंदिरात महापूजा होते, आणि ही पूजा सकाळी 7 ते 7 वाजेपर्यंत घेण्यात येते.
0: आम्ही असं ऐकलं आहे की या देवाची पालखी सुद्धा निघते.
1: हा, बरोबर ऐकलं तुम्ही. या ग्रामदेवताची पालखी या होळीच्या सणाला निघते. ती पूर्ण गावात घराघरात जाते. लोक मोठ्या श्रद्धेने मुंबईवरून गावी येतात. या सणाला खूप लोक मोठ्या उत्साहाने सामील होतात, तसेच लेझिम नृत्य करतात.
0: धन्यवाद पुजारीजी. मित्रांनो, ऐकलत का खामगावच्या प्रसिद्ध दैवताबद्दल गावकऱ्यांच्या मनात किती श्रद्धा आहे ती? चला तर ऐकूया एका गावकऱ्याकडून या दैवताबद्दल एक छानसं गाणं.

0: भैरी मजा नवसाला पावलाय पावलाय भैरी मजा नवसाला पावलाय पावलाय ओ नारळ वाहीन तुला ओ नारळ वाहीन तुला अबीर गुलाल वाहीन मी तुझला अबीर गुलाल वाहीन मी तुझला भैरी पावा माला ओ भैरी पावा माला भैरी मजा नवसाला पावलाय पावलाय भैरी मजा नवसाला पावलाय पावलाय ओ नारळ वाहीन तुला ओ नारळ वाहीन तुला धूप कापूर वाहीन मी तुझला धूप कापूर वाहीन मी तुझला भैरी पावा माला ओ भैरी पावा माला भैरी मजा नवसाला पावलाय पावलाय भैरी मजा नवसाला पावलाय पावलाय ओ नारळ वाहीन तुला ओ नारळ वाहीन तुला ओ नारळ वाहीन तुला ओ नारळ वाहीन तुला
1: धन्यवाद काका आपण खूप छान गाणं म्हटलं तर मित्रांनो आपण उद्या भेटूया याच कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद

नमस्कार मित्रांनो, मी सौ श्रुती माने सर्वप्रथम सर्वांचे या कार्यक्रमात स्वागत करीत आहे. मी आज तुम्हाला विनेरची ग्रामदेवता श्री झोलाई माता या विषयावर काही माहिती सांगणार आहे. झोलाई माता ही माझी आराध्य देवता आहे. आपल्या आराध्याबद्दल सांगावे तेवढे थोडेच असते, परंतु मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. श्री झोलाई माता मंदिर विनेरे गावच्या पूर्व व पश्चिम दिशेने वाहणाऱ्या नागेश्वर व मल्लिकार्जुन नदीच्या संगमावर बसलेले एक सुंदर मंदिर. निसर्गाच्या सानिध्यात आजही आपली सुंदरता राखून आहे. हे एक पौराणिक मंदिर असून पूर्वीच्या मंदिराच्या कलाकुसरीची झलक आजही त्यात दिसते. शिवाजी महाराज दक्षिणेकडे स्वारीवर जात असताना देवीचे दर्शन घेऊनच पुढे जात असत. श्री झोलाई देवी 84 गावची मालकीन म्हणून ओळखली जाते. 84 गाव म्हणजे पूर्वीचा महाड तालुका आणि म्हणूनच तिला महाड या ठिकाणी मानाचं स्थान आहे. तिचे भक्त अखंड रायगड जिल्ह्यात आहेत. हमखास नवसाला पावणारी देवी म्हणून तिचा नावलौकिक आहे. महाड मध्ये सरकारी इतमामात तिची खणा नारलानी ओटी भरून बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली जाते. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून तिची आराधना केल्यास येणाऱ्या संकटातून सही सलामत सोडवते व भक्तांच्या हाकेला धावून जाते. त्यांच्यावर कोणतेही संकट आल्यावर दूर करते. झोलाई देवीच्या दोन बहिणी आहेत, एक तामणा गावची जननी व शिरसोनची कालकाई आणि महाडचा वीरेश्वर हा देवीचा भाव आहे. वर्षातून एकदा झोलाई देवी भावाला भेटण्यास जाते. जाताना खूप आनंदात असते, भाविकांना आशीर्वाद देते. ज्याप्रमाणे मुलगी माहेरी जाताना आनंदी असते, त्याचप्रमाणे झोलाई देवी भावाला जाताना आनंदी असते. नवरात्राच्या उत्सवामध्ये असंख्य भाविक तिच्या दर्शनाला येतात व शिमगो उत्सवामध्ये तर भक्तांचा महापूर लोटतो, कारण तिचा हा उत्सव फाल्गुन वैद्य तुकाराम बीज या दिवशी भरतो. त्यावेळी भाविकांचा अमाप गर्दी असते. या देवीच्या चरणी नतमस्तक होते. धन्यवाद.